धरे धर धन धर जोनु धर धीमे धर कतरे धर धन धर कतरे चेटे तोम तधिम तता नम तगधिम तता कम तता नम तदा नम तता कधिन ताम तधिम तता